0: गोर्खा रेडियो हो, PFPS, गोर्खा रेडियो,
1: यो BFPS, गोर्खा रेडियो हो।